हर जियो मन वसै सब दुख विसारण हार, दर साचै दी सहस प्यार, गुर सेवा ते त्रिभुवन सो जी होए, आप पछाण हर पावे सोए, साची बाणी महल प्राप्त होए, गुर सेवा ते सब कुल उधारे, निर्मल नाम रखै उधारे, साची सोभा साथ द्वारे, सेवड पागी जे गुर सेवा लाए, अंगिन पगत सच नाम दृढ़ाए, नामे उदरे कुल सभाए, नानक साथ कह विचार, हर का नाम रखो उद्धार, हर पगती रा

चरण कमल रिद माहे समाये, तह परम अंधेरा नाही, ठाकुर जा सिमरा तू ताही, कर कृपा सर्व प्रतपालक, प्रभु को सदा सलाहे।

चढ़े सवाया, एक कर्म कर्म ना होए संजम, जाम ना एक पछाणी, वक्त सुहावा सदा तेरा, अमृत तेरी बाणी। हौ बलिहारी साचे नावे, राज तेरा कब हो ना जावे, राजो ता तेरा सदा नहीं चले, एहो कब हो ना जावे, चाकरता तेरा सोए होवे, जोए सहज समावे, दुश्मन ता दुख ना लगे मूले, पाप नेड़ ना आवे, हौ बलिहारी सदा होवा, एक तेरे नावे। जुगे जुगंतर भगत तुम्हारे, कीरत करें स्वामी तेरे द्वारे, जब

तेरा नाम है आधारा, रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हजूर दर पेश तू मनी, दरियाओ तू दहिंद तू।